संगीत प्रेमी श्रोत्यानां माझं विनम्र नमस्कार. वॉर्म वेलकम, सुस्वागत आहे या प्रभात वेळी. सुप्रभात. आजच्या या मंगलमय सकाळी सर्वप्रथम रसिको हो आनंदी मनाने मी तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते ऑन दी वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन. मंगल वातावरणात सर्वप्रथम वंदन करूया आपल्या लाडक्या गणरायाला. तर चला या भक्तिमय दिवसाची शुभ सुरुवात आनंदाने होऊ दे. ऐकूया गणराया माऊली सागर जनार्दन व साथी कलाकारांच्या सुस्वरात.

0: का श्रोतानो बप्पा चाया मंगल आशीर्वाद अनंतर चला भक्ति चाया सुंदर रंगात रंगुन जाऊ जेजुरी चा मल्हारी मार्तंडाला मनोभावे नमन करूया हे पुढील भक्ति गीत या पुढील भक्ति गाण्या ने
1: 94.6 98.2 मेगाहर्ट्ज ऑरेंज फ्री

सकाळ बीज कार्यक्रमाची तिसरी भेट म्हणजे रोहन प्रधान सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांनी गायलेले बकेट लिस्ट या चित्रपटासाठी हे मधुर गाणं.

wishing you all a very warm welcome on the waves of Radio Manoranjan Music Lovers. मनपूर्वक स्वागत है या प्रभात वेली ऑन द वेव्स ऑफ रेडियो मनोरंजन अपना दैनिक सकाल बीच कार्यक्रम सुख कर्णले रसिक श्रोत्यानो या गीता तो नहेच अधोरेखित होते कि सुखाची खरी जाणीव होण्यासाठी मनापासून ऐकणारे संवेदनशील मन आवश्यक असतं. तर चला ऐकूया सुखस्थिती गायिका श्रेया घोषाल यांच्या सुरील आवाजातलं हे मधुर गीत.

0: रसिक श्रोत्यांनो, हे गाणं आपल्याला जाणून दिलं आहे की सुख करण्यासाठी मनापासून ऐकणारे मन हवं. आशा आहे ही मधुर गीत तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. तेव्हा सकाळ 20 या कार्यक्रमातील या वेळची भेट म्हणजे ए ओके प्रोडक्शन फुलपाखरू ऑन दी रॉक या अल्बममधून घेतलेले या गाण्याचे रमिक्स वर्षन. ससा रे ससा, संगीता कोपालकर, समूहाच्या रसात.
1: This is Story.

अति रसी कहो आज ची सकाळ थोड़ी सी गार थोड़ी सी दमट पण आपल्या आवडत्या गीतांच्या मैफिलीत मात्र नेहमी प्रमाणे उत्साहाने सजली आहे तर चला संगीताच्या सहवासात ही सकाळ अधिक सुंदर बनवूया स्वप्नील बांदुरकर व समूहाच्या आवाजात ऐकूया चंद्रशेखर सानेकरांची ही रचना

तो प्रेमी श्रोतानो RN3 रेडियो मनोरंजन वरुण या प्रभात वेली तुमचे प्रत्येक क्षणाला सुरेल बनवण्याचा आमचा थोडासा प्रयत्न असतोच की तुम्ही कुठेही असाल या गाण्यांद्वारे आपले मन प्रसन्न ठेवा ही मनोकामना. तर चला सकाळ 20 या कार्यक्रमातील या वेळची भेट म्हणजे स्वप्नील गोळबरे यांच्या आवाजात ऐकूया डिअर लव्ह या मूवी मधून घेतलेले हे

रसिक हो दरियाचा लाटांसोबत डोलणारे होरे आणि ओठांवर खुलणारं कोळी गीत. तर चला या क्षणी या उत्साही सुरांमध्ये थोडं आपणही डोलूया. विसाकरांचे हे लोकप्रिय कोळी गीत संतोष नायक व

लाटांचा नाद आणि मराठा मोळ्या सुरांची साथ अप्रतिम संगम आशा आहे हे कोळी गीत तुम्हाला नक्कीच आवडले असेल. तेव्हा संगीत प्रेमी श्रोत्यांनो चालू करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम. या

0: हाय, ऐक ना.
1: बोल ना.
0: मी बॉयफ्रेंड, तू गर्लफ्रेंड होशील का?
1: काय
0: असं तुझ्या मैत्रिणीला सांगायचंय, मी तिच्यावर खूप प्रेम करतो ग.

संगीत प्रेमी श्रोत्यानु संगीत हे मनाला जोड़े एक सुंदर बंधन है म्हणूनच प्रत्येकाची आवर वेगळी असली तरी संगीत सगळ्यांना जवळ आणते श्रीकांत नारायण व सहगायकांच्या आवाजात चला ऐकूया हे पुढील गीत मेरी

संगीत प्रेमी श्रोत्यानो आता चिब्बया का बावरला हे गीत चलाएको या कार्यक्रमाचा शेवटी श्रेया घोषाल व सहगायकांच्या सुस्वरात आणि सैरात याचे चित्रपट गाण्याबरोबरच सादर करण्यात आलेला आजचा हा कार्यक्रम काही क्षणात पूर्ण होणार आहे. पुन्हा भेटूया आणखी सुरेल गाण्यांसह. तोपर्यंत तुमचा दिवस आनंदी, उत्साही आणि संगीतमय जावो ही मनोकामना. मनपूर्वक धन्यवाद व नमस्कार.